0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

0: गुड मॉर्निंग छत्रपति संभाजी नगर, तुम्हें ट्यून के लिए MGM 90.8 FM एक्झॅक्टली 7:12 वेळ झाली आणि कस का एकदम मस्त मज्जेत असायलाच मंडळी तुम असायलाच पाहिजे यार, कारण की मी तुमच्यासोबत आलोय. जिसे कहते खुद की तारीफ खुद ही कर लेना. खैर अब शो को आगे बढाते आणि आजच्या मॉर्निंग ची सुरुवात आपण करूयात एका सुंदरशा सुविचाराने, ज्याने तुमचा आजचा दिवस चांगला सुरू होईल. तर आजचा विचार अशा असा आहे की कष्टाचा पैसा कधी कोणाला धोका देत नाही आणि बेमानीचा पैसा कधी सुख देत नाही. तुमच्याकडे पैशांचा खळखळाट असावा पण त्यामागे कोणाचा तळतळात नसावा. अगदी 100% खरी गोष्ट आहे, कारण की कष्टाचा पैसा असतो ना तो कोणाला कधी धोका देत नाही, कारण की तो कष्टाने कमवलेला असतो. आणि बेमानीचा पैसा कधी तुम्हाला सुख देणार नाही. तर ही फार सिंपल गोष्ट आहे, हीच तुम्ही लाईफ मध्ये जर अप्लाय केली ना तर तुमची लाईफ एकदम सुंदर आणि सुखी होणार म्हणजे होणारच. तर हाच आजचा मॉर्निंगचा विचार होता, लक्षात ठेवा आणि ऐकत रहा.
1: Only on MGM 90.8 FM.

आज आहे 8 अक्टूबर। चलिए फिर जान लेते आज के दिन का दिन विशेष क्या है। आरजे अदनान आपके साथ इन द शो ऑल इज वेल और वक्त है आज के दिन विशेष का। आज है इंडियन एयरफोर्स डे। साल था 1932 का जब इंडियन एयरफोर्स एक्ट पास हुआ था और आधिकारिक तौर पर भारतीय वायुदल की स्थापना हुई थी। उस वक्त इसका नाम था रॉयल इंडियन एयरफोर्स, क्योंकि देश तब भी अंग्रेजों के अधीन था। लेकिन आजादी के बाद रॉयल शब्द हटाकर इसे सिर्फ इंडियन एयरफोर्स कहा गया और तब से लेकर अब तक इसने हर युद्ध हर आपदा में देश की शान बढ़ाई है। 8 अक्टूबर 1932 को इस एयरफोर्स ने अपना काम शुरू किया और पहला स्क्वाड्रन बना था, नंबर 1 स्क्वाड्रन, जिसमें सिर्फ 6 अफसर और कुछ विमानें थी। सोचिए, 6 लोगों से शुरू हुई ये ताकत आज दुनिया की सबसे शक्तिशाली एयरफोर्स में गिनी जाती है। चाहे फिर भारत पाक युद्ध हो या फिर 1999 का कारगिल ऑपरेशन या बालाकोट स्ट्राइक, इंडियन एयरफोर्स ने हर बार साबित किया कि टच द स्काई विद ग्लोरी सिर्फ उनका मोटो नहीं बल्कि उनकी पहचान है। तो आज याद रखिए, 1932 सिर्फ एक तारीख नहीं थी, वो दिन है जब हमारे आसमान को अपने असली रखवाले मिले थे। यानंतर 1962 ला जेव्हा नाट्य निकेतन निर्मित आचार्य अत्रे लिखित आणि प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित महान नाटक तो मी नवेच याचा पहिला प्रयोग दिल्लीच्या आयफॅक्स थिएटर मध्ये झाला होता। या नाटकात पणशीकरांनी साकारलेल्या लाल्या हा पात्र आजही मराठी रंगभूमीवर अजरामर आहे। त्यांची अप्रतिम अभिनय शैली, आचार्य अत्रेंचं धारदार लेखन आणि त्या काळातील सामाजिक संदेश यांनी तो मी नवेचला लोकांच्या मनात अमर केलं होतं। यासोबतच 1936 मध्ये आजच्या दिवशी हिंदी साहित्याच्या जगातलं एक सोन्याचं पान कायमचं मिटलं। दनपतराव श्रीवास्तव म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके मुंशी प्रेमचंद यांचं निधन झालं। गोदान, गबन, कफन, निर्मला अशा कादंबऱ्यांनी त्यांनी समाजाचं खरं रूप दाखवलं। गरीब शेतकऱ्याची वेदना, स्त्रियांचं दुःख, अन्यायाविरुद्धचा आवाज हे सगळं त्यांच्या लेखणीतून जिवंत झालं। प्रेमचंद हे केवळ लेखक नव्हते तर ते काळाचं भान ठेवणारे विचारवंत होते। त्यांनी साहित्याला वास्तवाची दिशा दिली। जिथं नायक गरीब असतो पण विचारांनी श्रीमंत असतो। रोचक गोष्ट म्हणजे प्रेमचंद यांनी आपली कारकीर्द शिक्षण म्हणून सुरू केली होती। सुरुवातीला उर्दू मध्ये नवाब राय या टोपन नावाने लिहित असत, पण ब्रिटिश सरकारच्या बंदीनंतर त्यांनी मुंशी प्रेमचंद नावाने पुन्हा लेखन सुरू केलं आणि इतिहास घडवला। आज त्यांच्या शब्दांतून समाज अजूनही विचारतो, इंसानियत सबसे बड़ी जात है। मुंशी प्रेमचंद ज्यांनी शब्दांना आवाज दिला आणि आवाजाला अर्थ। तर मी तुम्हाला एक सजेस्ट करतो की मुंशी प्रेमचंद यांच्या साहित्यातील गोदान, गबन आणि कफन हे 3 साहित्य तुम्ही नक्की वाचायला पाहिजे। मी तर वाचलेले आहेत। खरंच जेव्हा माणूस हे साहित्य वाचतो ना तर एका वेगळ्या जगात जातो आणि विचार करण्यास त्याला हे साहित्य भाग पाडतात। गोदान वन ऑफ माय फेवरेट, सो तुम्ही सुद्धा वाचा। आणि हे होतं आजच्या दिवसाचं म्हणजे 8 अक्टोबरचं महत्वाचं असं दिन विशेष। अशाच इन्फरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत राहा आरजे अदनानचा हा शो ऑल इज वेल।

लेट्स प्ले द गेम. यू आर लिसनिंग एमजीएम 90.8 एफएम. और बात कुछ ऐसी है की अपन यावेळेस ना एक गेम खेळत असतो ज्यात मी तुम्हाला एक मराठी मधील म्हण ऐकवतो आणि त्याचा अर्थ काय ते तुम्ही मला सांगत असतात. आजची म्हण अशी आहे की थेंब थेंब तळे साचे. थेंब थेंब तळे साचे या म्हणीचा अर्थ काय तर उत्तर मला तुम्ही व्हॉट्सअप करून कळवा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर. नंबर पुन्हा एकदा ऐका 9359320080. जे लवकरात लवकर उत्तर सांगणार त्याला माझ्याकडून एक गिफ्ट मिळणार आहे. तर लवकर करा आणि ऐकत रहा किस्सो का कारवा विथ आरजे अदनान ऑन एमजीएम 90.8 एफएम.

पाणी वाचवणे, पाण्याची बचत करणे हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं जात होतं शाळेत सुद्धा. लेकिन कहते ना, कुछ लोगों को ना तो ये बातें समझ में नहीं आती है और बड़े होने के बाद भी ना उनकी हरकतें बंद नहीं होती. सध्या आपण बघतोय की दुष्काळी परिस्थिती आपल्या पूर्ण जिल्ह्यात आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातच यावर्षी दुष्काळ आहे आणि पाणी एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. सो येणाऱ्या काळात पाणी टंचाई होऊ नये यासाठी महानगरपालिकेने नवीन निर्णय घेतलेला आहे की 16 ऑक्टोबर पासून 10% पाणी कपात होणार आहे. तर यासाठी आता प्रयत्न सुद्धा सुरू झालेले आहेत आणि सर्वात महत्वाचं अजून एक सांगितलेलं आहे की जे लोक विनाकारण पाणी वाया घालवत आहेत, रस्त्यावर टाकत आहेत, गाडी धुत आहेत, म्हणजे गरज नसताना सुद्धा ते पाणी वेस्ट करतायत, तर अशा लोकांवर कारवाई सुद्धा होणार आहे आणि पाण्याचा अपव्यय केल्यावर 15,000 रुपयांचा दंड सुद्धा त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे. सो भाई, ये एक इम्पॉर्टंट बात है और ये ऐसा होना ही चाहिए ताकि लोगों को उतनी समझ आ जाए. कुछ लोगों के ऊपर फाइन जब बैठेगा तब जाकर लोगों को समझेगा कि नहीं भाई, पानी तो वेस्ट नहीं करना चाहिए. अगर पानी का गलत इस्तेमाल करेंगे तो 15,000 का आपको फाइन बैठ सकता है. तो 15,000 पे करने के लिए तैयार हो जाइएगा. घी सीधी उंगली से नहीं निकले तो उंगली टेढ़ी करना पड़ती. उस वजह से ही लोगों को सीधे तरीके से समझ में नहीं आ रहा था. तो महानगर पालिका ने ऐसा एक्शन प्लान तैयार किया है. अगर आप पानी वेस्ट करोगे तो फाइन आपको पे करना पड़ेगा. तो सुधरिएगा एंड सुनते रहिएगा. Only on MGM 90.8 FM.

0: लेट्स टॉक अबाउट सिटी अपडेट। सिटी अपडेट में इम्पोर्टेंट अपडेट है अबाउट पानी के बारे में। तो बात कुछ ऐसी है कि आता सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण की यावर्षी पाणी म्हणजे पाऊस बिलकुल पडलेला नाहीये। तर त्यासाठी महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, ते म्हणजे 10% पाणी कपात करण्याचा, आणि हा निर्णय म्हणजे 16 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे। आपल्या पूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रायोरिटी मध्ये आपल्याला पिण्यासाठी पाणी मिळेल, पण जे आपण घरगुती कामासाठी, गाडी धुण्यासाठी आणि वेस्ट करण्यासाठी पाणी वापरत होतो ना, ते थोडं कमी होणार आहे। आणि यासोबतच जी अनधिकृत नळ आहेत आपल्या शहरातील, ते सुद्धा कट करण्यात आलेले आहेत, त्यासाठी सुद्धा सध्या काम सुरू आहे, जेणेकरून भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये। आणि हा निर्णय 10% पाणी कपातीचा 31 ऑगस्ट 2027 पर्यंत असणार आहे, म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत हा निर्णय असेल। हम सभी को अब तय करना पड़ेगा कि भाई बारिश तो इस साल कम है, तो पानी एहतियात से यूज करना और चाहिए उतना ही पानी यूज करना, क्योंकि आज तो हमें पानी मिल रहा है लेकिन कल को ना मिले कहां से लाओगे। इस वजह से हमें भी अब सीखना पड़ेगा पानी बचाना, नहीं तो आपले सवय असतेच, एकदा नळ आलं तर नळ संपुस्तर आपण फक्त पाणी फेकत असतो, तो बी केअरफुल। और इसी के साथ एक और इम्पोर्टेंट फैसला लिया गया है, अगर आपने वो रूल्स तोड़े तो आपको फाइन भी पे करना पड़ेगा। क्या है बताऊंगा कुछ ही देर में।
1: ओनली ऑन MGM 90.8 FM।

सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर. उपलब्ध सुविधा: डायबिटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरओपी स्क्रीनिंग, यूएटीस क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता: गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

Let's play the game. You're listening to MGM 90.8 FM. आणि यात नंतर मी तुम्हाला आज एक म्हण ऐकली होती आणि त्याचा अर्थ काय ते तुम्ही मला सांगणार होता. तर आजची म्हण अशी होती की थेंब थेंब त्रैसाचे. तर याचा अर्थ असा होतो की थोडे थोडे जमा केले तर मोठी गोष्ट तयार होते, म्हणजे छोट्या प्रयत्नांना कमी लेखू नका. आणि या म्हणीचं एकदम करेक्ट उत्तर दिलेलं आहे अजित देशमुखने. सो कॉंग्रॅच्युलेशन अजित जी, तुम्ही आजचे विनर बनला आहात. कॉंग्रॅच्युलेशन, बहुत बहुत बधाई हो. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा जिंकू शकता, फक्त माझ्या म्हणीचा अर्थ सांगत जा आणि ऐकत रहा. किस्सो का कारवा विथ आरजे अदनान ऑन एमजीएम 90.8 FM.

डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचवू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेटियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरओपी स्क्रीनिंग, यूईटी क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

0: MGM 90.8 FM, साथ है तो बात है।
1: माझा नादी लागू नको सिंधू।
2: अहो आता कसला नाद, पारखोळी झाली आहे मी।
1: करणार काय या खोळाचं?
2: पळवून नाही तुम्हाला।
1: आणि पळवून देऊन काय करणार?

0: MGM 90.8 FM साथ है तो बात है।
1: माझा नादी लागू नको सिंधू।
2: अहो आता कसला नाद, पारखोळी झाली आहे मी।
1: करणार कायस या खोळाचं,
2: पळवून नाही तुम्हाला।
1: आणि पळवून येऊन काय करणार,
2: काय करता

0: सांग, चिखलू सांग, चिखली मध्ये जन्म झाला कुणाचा? जडबुडाच्या लोकमान्य टिळकांचा?
1: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्म 1856 मृत्यू 1924. म्या शेंग खाल्लं नाही म्या तर भलं उचलणार नाही. यात स्वाभाविक सुनू स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.
2: डोक्यामध्ये पेटला कसा दिवा? मेंटरवॉलच्या गोला मधली काढली कोणी हवा? जेम्स वॅटची किटली उकळून शोध कसला लागला सांग.
1: बघ इंजिन
2: शापा.

0: इंग्रजी लई महत्वाचं आहे. आता समज आपल्याला म्हणायचं असेल की झाड आपल्या पानांनी श्वास घेते, तर असं म्हणायचं की ते हे रे आपलं काय ते
1: प्लांट्स ब्रीथ थ्रू देअर लीव्स व्हाईल ह्युमन्स यूज देअर नोजेस. इज दॅट व्हाय वी स्लीप ऑन कॉर्ड्स अँड प्लांट्स हॅव बियर्ड्स ऑफ रोजेस. सरप्राईज surprise adds punch to life my boy and spice comes from variety. Kindness, compassion are excellent virtues.

0: नमस्कार, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है। मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू झालाय आपला। मित्रांनो, आजचा दिवस नेहमीसारखा नाहीये, हा डायलॉग ऐका।
1: हमारे बाद महफिल में अफसाने बयां होंगे, महारे हमको ढूंढेंगे, न जाने हम कहां होंगे।
0: मित्रांनो, आज आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा हा आवाज शांत झालाय। पडद्यावर एखादा कलाकार येतो आणि आपल्याला वाटतं हा अभिनय करतोय, पण काही कलाकार असे असतात जे पडद्यावर आले की आपल्याला अभिनय दिसतच नाही, फक्त माणूस दिसतो। नाना पाटेकर हे त्यापैकीच एक। मित्रांनो, आज वयाच्या 75व्या वर्षी नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन झालं। जवळपास 5 दशकांची त्यांची अभिनयाची वाटचाल होती, पण त्यांना फक्त त्यांच्या चित्रपटांची यादी सांगून आठवणं म्हणजे त्यांच्यावर अन्यायच होईल, कारण नानांचा आवाज, त्यांचा चेहरा, त्यांची बोलण्याची पद्धत हे सगळं इतकं वेगळं होतं की त्यांचं एखादं पात्र संपलं तरी ते आपल्या लक्षात राहतं। मित्रांनो, आजच्या शोमध्ये आपण नानांना फक्त अभिनेता म्हणून नाही तर आपल्या आठवणीत राहिलेला एक जबरदस्त कलाकार म्हणून आठवणार आहोत। नाना पाटेकर यांना मनापासून आदरांजली। मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।
2: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए।
3: डॉक्टर अमोल पात्रिकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है।
2: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग।
3: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर। डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचवू शकते तुमची दृष्टी। डॉक्टर अभिजित गोरे, वेट्रिओ रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा, डायबिटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, UET क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट। वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3। पत्ता गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट नंबर 9422653331।

0: वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है. मी आहे RJ भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, नानांना आपण परिंदा, क्रांतिवीर, तिरंगा, वेलकम किंवा नटसम्राट म्हणून ओळखतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, नानांची खरी सुरुवात ही झाली रंगभूमीपासून. सिनेमा येण्याआधी थिएटरने त्यांना घडवलं. 1978 गमन या चित्रपटातून त्यांनी सिनेमाच्या दुनियेत प्रवेश केला. म्हणजे आज आपण ज्या नानांना ओळखतो तो आवाज, ती संवाद फेक, चेहऱ्यावरचे बारकावे हे एका दिवसात तयार झालेलं नव्हतं. रंगभूमीवरच्या अनुभवातून आलेली ती शिस्त त्यांच्या अभिनयात कायम दिसली. आणखी एक गोष्ट म्हणजे नाना फक्त हिंदी चित्रपटांमध्ये अडकून राहिले नाहीत, मराठी, हिंदी आणि वेगवेगळ्या भाषांमधल्या भूमिका त्यांनी केल्या. त्यांच्यासाठी भाषा बदलली, पात्र बदललं, पण अभिनयातला नाना कधीच बदलला नाही. आणि कदाचित म्हणूनच त्यांचा अभिनय पाहताना आपल्याला अभिनय कमी आणि माणूस जास्त जाणवतो. मी आहे RJ भूषण, शो सुरू आहे आपला ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.
1: एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
2: डॉक्टर अमोल पात्रिकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होमियोपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर. डोळ्यांचे आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेटियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा, डायबिटिक रेटिनोपैथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, UET क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10-3, संध्याकाळी 6-7 आणि शनिवारी सकाळी 10-3. पत्ता

कोपरी नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

0: एमजीएम रेडिओ 90.85 वर मी आहे आर जे भूषण. शो सुरू आपला. मित्रांनो, नानांचा एक संवाद सुरू झाला की आपण आवाज वाढवायचो, कारण त्यांचा आवाजच तसा होता. पण गंमत अशी की नानांचा प्रभाव फक्त ते मोठ्याने बोलायचे म्हणून नव्हता, उलट कधी कधी ते शांतपणे बोलायचे आणि तरीही समोरच्यांचं पूर्णपणे लक्ष त्यांच्याकडे जायचं. त्यांच्या अभिनयातला सगळ्यात मोठा भाग होता टायमिंग. संवाद काय आहे त्यापेक्षा तो कधी बोलायचा, किती जोरात बोलायचा, कुठे थांबायचं, या सगळ्यांवर त्यांची पकड होती. म्हणूनच क्रांतीवीर मधला संताप असो, परिंदा मधला गंभीरपणा असो किंवा वेलकम मधला उदय शेट्टी, ती पात्र फक्त भूमिका राहिली नाहीत. नानांनी त्यांना आपली अशी एक वेगळी ओळख दिली आणि म्हणूनच आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकताना अनेकांच्या डोक्यात एखादा चित्रपट नाही तर नानांचा आवाज पहिल्यांदा घुमतोय. मी आहे आर जे भूषण. शो सुरू आहे आपला ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.85 साथ है तो बात है.
1: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
2: डॉक्टर अमोल पात्रीकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, रेडको एन 5, छत्रपति संभाजीनगर.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, नानांच्या कारकिर्दीतला एक टप्पा असा होता ज्याबद्दल मराठी प्रेक्षक विशेष भावुक होतात. नटसम्राट

0: रंगभूमीवर आयुष्य घालवलेल्या एका ज्येष्ठ अभिनेत्याची गोष्ट आणि ती भूमिका नानांनी साकारली. विशेष म्हणजे नानांनी स्वतः सांगितलं होतं की नटसम्राट ही भूमिका करायची त्यांची खूप जुनी इच्छा होती आणि ही भूमिका केल्यानंतर त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की अशी भूमिका पुन्हा तशीच करता येत नाही, कारण एक पात्र साकारताना कलाकाराचा स्वतःचाच एक भाग त्यात जातो. म्हणून नटसम्राट पाहताना आपण फक्त गणपतराव बेलवरकरांना पाहत नाही, आपल्याला एक कलाकार दिसतो जो आयुष्यभर रंगभूमीवर जगला आणि शेवटी स्वतःच्या आयुष्याशीच संवाद साधताना दिसतो. नानांसाठी ही फक्त भूमिका नव्हती, ती त्यांच्या रंगभूमीशी असलेल्या नात्यात दिसलेली एक मोठी सलामी होती. मी आहे आरजे भूषण, शो सुरू आहे आपला ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.
1: डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचवू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेट्रिओ रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, UET क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल समोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

0: वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आता इथे एक गोष्ट मान्य करावी लागेल. नाना पाटेकर म्हटलं की आपल्या डोक्यात लगेच गंभीर चेहरा, धारदार संवाद आणि राग आठवतो. पण मग वेलकम मधला उदय शेट्टी आठवा आणि लगेच लक्षात येतं, अरे हा माणूस कॉमेडी सुद्धा भन्नाट करतो. उदय शेट्टीच्या भूमिकेत नानांनी दाखवलं की विनोद करण्यासाठी सतत विनोदी चेहरा करायची गरज नसते. त्यांचा सिरियस चेहरा, त्यांची डायलॉग डिलिव्हरी आणि समोरच्या कलाकारांचं रिॲक्शन कडे बघायची पद्धत, यातूनच कॉमेडी तयार व्हायची. म्हणूनच नानांची रेंज एवढी मोठी होती. एकीकडे क्रांतीवीर सारखी भूमिका, दुसरीकडे नटसम्राट सारखं भावनिक पात्र आणि त्याच माणसाने वेलकम मध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आणि हा फरक दाखवणं सोपं नसतं, पण नानांनी ते सहज केलं. मी आहे आर जे भूषण, शो सुरू आहे आपला ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.
1: एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
2: डॉक्टर अमोल पात्रिकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होमियोपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर. डोळ्यांचे आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेट्रियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा, डायबिटिक रेटिनोपैथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, UET क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता, गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

0: वेलकम बैक एमजीएम रेडियो 90.8 FM वर. मी आहे आरजे भूषण. शो सुरू आहे आपला. मित्रांनो, नानांना आठवताना फक्त सिनेमांचा विचार करणं पुरेसं नाही, कारण पडद्याबाहेरही त्यांनी सामाजिक कार्याशी नातं जोडलं होतं. शेतकरी आणि दुष्काळग्रस्त कुटुंबासाठी काम करणाऱ्या नाम फाउंडेशनशीही त्यांचा संबंध होता. आणि कदाचित म्हणूनच नानांच्या व्यक्तिमत्वात एक गोष्ट कायम जाणवायची, बोलताना ते अगदी सरळ बोलायचे. ग्लॅमरच्या दुनियेत असूनही त्यांची स्वतःची एक वेगळी शैली होती. साधेपणा, स्पष्ट बोलणं आणि एखाद्या विषयाबद्दल मनात जे आहे ते मोकळेपणाने मांडणं. 2013 त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. म्हणजे पुरस्कारांची यादी मोठी आहेच, पण शेवटी कलाकाराचं खरं मोठेपण कुठे दिसतं? लोक त्यांचं काम किती वर्षांनी आठवतात यात. आणि नानांचं काम ते तर नक्कीच बराच काळ आठवलं जाणार. मी आहे आर जे भूषण. शो सुरू आहे आपला. Only on MGM Radio 90.8 FM. साथ है तो बात है.
1: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
2: डॉक्टर अमोल पात्रीकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, नगर, छत्रपति संभाजीनगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होमियोपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर. डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेट्रियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर. उपलब्ध सुविधा, डायबिटिक रेटिनोपैथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, UET क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता: गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

0: वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है। मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, काही कलाकार पडद्यावर येतात, काही कलाकार पडदा व्यापून टाकतात आणि काही कलाकार असे असतात की ते पडद्यावर नसतानाही त्यांची उपस्थिती जाणवत राहते। नाना पाटेकर यांचं नाव या तिसऱ्या प्रकारात नक्कीच येईल। यशवंत, क्रांतिवीर, अब तक 56, नटसम्राट, टॅक्सी नंबर 9211, वेलकम, किती नावं घ्यायची। प्रत्येक भूमिकेत वेगळा नाना दिसला, पण प्रत्येक भूमिकेत एक गोष्ट कॉमन होती, खरं वाटणारा अभिनय। आज नाना पाटेकर आपल्यात नाहीत, पण त्यांनी साकारलेली पात्र आहेत, त्यांचा आवाज आहे, त्यांचे संवाद आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं काम आहे। आणि कलाकारासाठी यापेक्षा मोठी गोष्ट कदाचित दुसरी नसते। नाना पाटेकर यांना एमजीएम रेडिओ 90.8 FM कडून मनापासून आदरांजली। नाना, तुमचा पडदा खाली आला असेल, पण तुमचा आवाज अजूनही बराच काळ ऐकू येत राहील। मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।
1: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए।
2: डॉक्टर अमोल पात्रिकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है।
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग।
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होमियोपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर। डोळ्यांचे आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचू शकते तुमची दृष्टी। डॉक्टर अभिजीत गोरे, वेट्रियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा, डायबिटिक रेटिनोपैथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, UVT क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट। वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3। पत्ता, गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट नंबर 9422653331।

डोळ्यांचे आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेटियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, यूएटी क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

0: पाणी वाचवणे, पाण्याची बचत करणे हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं जात होतं शाळेत सुद्धा. लेकिन कहते ना, कुछ लोगों को ना तो ये बातें समझ में नहीं आती है और बड़े होने के बाद भी ना उनकी हरकतें बंद नहीं होती. सध्या आपण बघतोय की दुष्काळी परिस्थिती आपल्या पूर्ण जिल्ह्यात आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातच यावर्षी दुष्काळ आहे आणि पाणी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. सो येणाऱ्या काळात पाणी टंचाई होऊ नये यासाठी महानगरपालिकेने नवीन निर्णय घेतलेला आहे की 16 ऑक्टोबर पासून 10% पाणी कपात होणार आहे. तर यासाठी आता प्रयत्न सुद्धा सुरू झालेले आहेत आणि सर्वात महत्वाचं अजून एक सांगितलेलं आहे की जे लोक विनाकारण पाणी वाया घालवत आहेत, रस्त्यावर टाकतायत, गाडी धुतायत, म्हणजे गरज नसताना सुद्धा ते पाणी वेस्ट करतायत, तर अशा लोकांवर कारवाई सुद्धा होणार आहे आणि पाण्याचा अपव्यय केल्यावर 15,000 रुपयांचा दंड सुद्धा त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे. सो भाई, ये एक इम्पॉर्टंट बात है और ये ऐसा होना ही चाहिए ताकि लोगों को उतनी समझ आ जाए. कुछ लोगों के ऊपर फाइन जब बैठेगा तब जाकर लोगों को समझेगा कि नहीं भाई, पानी तो वेस्ट नहीं करना चाहिए. अगर पानी का गलत इस्तेमाल करेंगे तो 15,000 का आपको फाइन बैठ सकता है. तो 15,000 पे करने के लिए तैयार हो जाइएगा. घी सीधी उंगली से नहीं निकले तो उंगली टेढ़ी करना पड़ती, उस वजह से ही लोगों को सीधे तरीके से समझ में नहीं आ रहा था. तो महानगर पालिका ने ऐसा एक्शन प्लान तैयार किया है, अगर आप पानी वेस्ट करोगे तो फाइन आपको पे करना पड़ेगा. तो सुधरिएगा एंड सुनते रहिएगा.
1: Only on MGM 90.8.

0: लेट्स टॉक अबाउट सिटी अपडेट। सिटी अपडेट भी इम्पोर्टेंट अपडेट है अबाउट पानी के बारे में। तो बात कुछ ऐसी है की आता सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण की यावर्षी पाणी म्हणजे पाऊस बिलकुल पडलेला नाहीये। तर त्यासाठी महानगरपालिकेने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे, ते म्हणजे 10% पाणी कपात करण्याचा। आणि हा निर्णय म्हणजे 16 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे आपल्या पूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात। प्रायोरिटी मध्ये आपल्याला पिण्यासाठी पाणी मिळेल, पण जे आपण घरगुती कामासाठी, गाडी धुण्यासाठी आणि वेस्ट करण्यासाठी पाणी वापरत होतो ना, ते थोडं कमी होणार आहे। आणि यासोबतच जी अनधिकृत नळ आहेत आपल्या शहरातील, ते सुद्धा कट करण्यात आलेले आहेत, त्यासाठी सुद्धा सध्या काम सुरू आहे, जेणेकरून भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये। आणि हा निर्णय 10% पाणी कपातीचा 31 ऑगस्ट 2027 पर्यंत असणार आहे, म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत हा निर्णय असेल। हम सभी को अब तय करना पड़ेगा की भाई बारिश तो इस साल कम है, तो पानी एहतियात से यूज करना और चाहिए उतना ही पानी यूज करना, क्योंकि आज तो हमें पानी मिल रहा है लेकिन कल को ना मिले कहां से लाओगे। इस वजह से हमें भी अब सीखना पड़ेगा पाणी बचाना, नाहीतर आपल्याला सवय असतेच, एकदा नळ आलं तर नळ संपूस तर आपण फक्त पाणी फेकत असतो, तो बी केअरफुल। और इसी के साथ एक और इम्पॉर्टंट फैसला लिया गया है, अगर आपने वो रूल्स तोड़े तो आपको फाइन भी पे करना पड़ेगा। क्या है बताऊंगा कुछ ही देर में।
1: ओनली ऑन MGM 90.8 FM।